जिन प्रेम कियो तिन ही प्रभ पायो, काहू लै पाहन पूज धरियो सिर, काहू लै लिंग करे लटकायो, काहू लख्यो हर वाची दसा मैं, काहू पिशाह कुसीस निवायो।